0: ध्यान दें, आपकी मेहनत को राष्ट्रीय पहचान। पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने और नवीन प्रौद्योगिकी प्रथाओं को अपनाने वालों को भारत सरकार का पशुपालन एवं डेयरी विभाग प्रदान करता है राष्ट्रीय सम्मान। आज ही नामांकन करें राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 के लिए। इस पुरस्कार के लिए 3 श्रेणियों में होता है चयन, सर्वश्रेष्ठ डेयरी किसान, सर्वश्रेष्ठ डेयरी सहकारी समिति और सर्वश्रेष्ठ AI तकनीशियन। उत्तर पूर्वी क्षेत्र और हिमालयी राज्यों के लिए विशेष पुरस्कार का प्रावधान। नामांकन की तिथि 10 अगस्त से 10 सितंबर 2026 तक, तो देर किस बात की। आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर। राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 पशुपालन एवं डेयरी विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: ನಿಜ ಪ್ರೀತಿ ಅಂದ್ರೆ ಅದೊಂದು ಮಧುರವಾದ ಭಾವ, ಏಕಾಂತವಾಗಿ ಸವಿಬೇಕು. ಯಾರಿಲ್ಲದ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೆನಪಾಗುವ ಪ್ರೀತಿ ಹೊತ್ತು ತರುವ ಆನಂದ ಆ ಪ್ರೇಮಿಗೆ ಮಾತ್ರ ಗೊತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಕನಸು, ನೂರಾರು ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಚಿತ್ರಗಳು ಗರಿಗೆದರಿ ಹಾರಾಡುತ್ತವೆ. ಭಾವಗೀತೆಗಳಲ್ಲಿ ಇಂತಹ ಹಲವಾರು ಭಾವಗಳನ್ನು ಕವಿಗಳು ಗುರುತಿಸಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ 7:45 ಭಾವಗೀತೆಗಳನ್ನ ಕೇಳೋಣ. ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು ವಿವಿಧ ಭಾರತಿ, ನಿಮ್ಮ ನಿತ್ಯದ ಸಂಗಾತಿ. ಈಗ ಸಮಯ 7:35, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರವನ್ನ ಕೇಳಿ.